तव्हांखे ख़बर हूंदी त जेको प्रोडक्ट तव्हां इस्तेमालु कयो था उहो तव्हां छो इस्तेमालु कयो था, पोइ वञी तव्हांखे सुठी जेका आहे न उहा रिज़ल्ट मिली सघे थी. ऐं उहा पॉसिबल आहे जनाब वाइट एज ब्यूटी प्रोडक्ट्स ऐं जी स्किन ब्यूटी प्रोडक्ट्स सां. त वाइट एज जे प्रोडक्ट्स जे बारे में त मूं अव्हांखां पुछो न, बल्कि अव्हांखे पहिरियां ॿुधायो. हाणे अव्हांखे डी स्किन ब्यूटी क्रीम जे बारे में ॿुधाईंदासीं. सो बिल्कुलु तव्हां खां पुछंदासीं, तव्हांखे बि ईअं थोरी छॾींदासीं रुगो वारो अचंदो तव्हांजो अहिड़ो पुछंदीमांव. सो जेके ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदी सभु तव्हां यादि रखंदा वञो, सही आहे. सो अगरि असां डी स्किन ब्यूटी क्रीम जे बारे में तव्हांखे ॿुधायूं त डी स्किन ब्यूटी क्रीम जेका आहे हिन जे अंदरि पहिरीं ॻाल्हि त जेको आहे त ॿई प्रोडक्ट्स आहिनि. हिकिड़ो डी स्किन ब्यूटी क्रीम आहे ऐं ॿियो डी स्किन फेस वॉश आहे, ठीकु आहे. ही ॿ प्रोडक्ट आहिनि ऐं तव्हांजी ख़ूबसूरती जे लाइ आहिनि. तव्हांजी ख़ूबसूरती बाबा सफ़ा हीअं वी आई पी थी वेंदी, चिकना चिकना थी वेंदा जॾहिं तव्हां डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु कंदा. त डी स्किन जे इस्तेमाल सां, डी स्किन ब्यूटी क्रीम जे इस्तेमाल सां तव्हांजी स्किन में कहिड़ा जेके न चेंजिस अची सघनि था, ॻाल्हि इहा आहे त डी स्किन ब्यूटी क्रीम जेका आहे हिन जे अंदरि जेको आहे न माइक्रो बीड्स फार्मूला मौजूदु आहिनि ऐं वाइटमिन ई बीड्स शामिल आहिनि. ही ॿई चीज़ूं तव्हांजी ख़ूबसूरती खे वधाइण जे लाइ आहिनि ऐं ही डॉक्टर जी तसदीक सां तयारु थियल प्रोडक्ट आहे. यानी कि इहो बि न आहे त बाबा कोई लोकल प्रोडक्ट आहे या फिर न, बिल्कुल बि न. छो त हीउ जेको आहे सफ़ा मुख़्तलिफ़ आहे, डिफरेंट आहे. ऐं वॾी ॻाल्हि हिकिड़ी त जेको वाइटमिन ई बीड्स हूंदा आहिनि न, पाकिस्तान में अगरि तव्हां सर्च कंदा त तव्हांखे सिर्फ़ ॿ टे प्रोडक्ट अहिड़ा मिलंदा जंहिंजे अंदरि वाइटमिन ई बीड्स हूंदा. पर अगरि तव्हां ॾिसंदा त डी स्किन ब्यूटी क्रीम जे अंदरि बि तव्हांखे वाइटमिन ई बीड्स मिलनि था. सो वाइटमिन ई बीड्स सां तयारु थियल डी स्किन ब्यूटी क्रीम तव्हां इस्तेमालु करे सघो था. हुन सां गॾो गॾु जेको आहे डी स्किन फेस वॉश जी ॻाल्हि कई वञे त डी स्किन फेस वॉश जेको आहे हाइलुरोनिक एसिड सीरम सां तयारु थियल आहे, जेको तव्हांजी स्किन खे जेको आहे डीपली अंदरि ताईं वञी ख़ूबसूरती ॾींदो आहे. ऐं ख़ूबसूरत थियण खां पोइ ईअं न आहे त तव्हांजी जेका ख़ूबसूरती आहे तव्हांखे मिली उहा बाबा काॾे पोइ ते रहिजी वेंदी, या तव्हां प्रोडक्ट इस्तेमालु नथा कयो त पोइ तव्हां वरी सफ़ा ओड़ा थी वेंदा जहिड़ा पहिरियां हुआ. ईअं न थींदो. तव्हांखे जेका ख़ूबसूरती मिलंदी उहा तव्हांखे ख़ूबसूरती हमेशह जे लाइ मिलंदी. सो अहिड़ा हमेशह प्रोडक्ट सिलेक्ट कंदा कयो जेके तव्हांजी स्किन जे मुताबिक़ तयारु थियल हुजनि ऐं तव्हांजी स्किन खे सफ़ा वी आई पी लुक ॾियनि ऐं तव्हांजी स्किन जी हिफ़ाज़त बि करनि. सो डी स्किन ब्यूटी क्रीम नाइट क्रीम आहे जेका तव्हां राति जे टाइम इस्तेमालु कंदा. सो लड़का लड़कियूं सभी लॻाईंदा, सही आहे. तव्हां सब लगायो ऐं खूबसूरत थी वञो. हुन खां अलावा अंकल आंटियूं बि लॻाईंदा, बाबा एजेड आहियो तव्हां पोइ बि लॻाए सघो था. बसि ॿार न लॻाईंदा, ॿारनि खे जेको आहे न ब्यूटी क्रीम खां थोरो पासे कंदा कयो. ॿारनि जे लाइ वाइट एज जी लवली क्रीम अथव मौजूदु, ॿारनि जे लाइ वाइट एज जी लवली क्रीम तव्हां यूज करे सघो था. ऐं अगरि तव्हां पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर से अवेलेबल कराईंदा त पोइ तव्हां डायल कंदा 0315-799-0595 हिन नंबर ते राबितो कयो जे तव्हांजे एरिया में बि डी स्किन ब्यूटी क्रीम मिले ऐं वाइट एज जा प्रोडक्ट कराईंदा. हलो सुहिणा सुहिणा थींदा, हलो जी तव्हांजी ख़ूबसूरती तव्हांखे वापसि मिली वञे. अक्सर ईअं थींदो आहे त अगरि असां ॾिसंदा आहियूं न त असांजी स्किन जेका आहे त अगरि तव्हां खोड़ कम कंदा आहियो या तव्हां उस में वेंदा आहियो अॻिते जीअं जीअं तव्हां वधंदा वेंदा आहियो, वॾी उमिरि थींदी वेंदी आहे तव्हांजी, तव्हां पंहिंजे चहिरे जो ख़्यालु न रखंदा आहियो त उन्हनि सूरतुनि में तव्हांजी जेका ख़ूबसूरती हूंदी आहे न उहा काॾे गुम थी वेंदी आहे. तव्हांजे चहिरे ते अजीब निशान पइजी वेंदा आहिनि, तव्हांजे चहिरे ते एकनी हूंदा आहिनि, एकनी जा मार्क्स अची वेंदा आहिनि या फिर एकनी हूंदा आहिनि. त सभिनी चीज़ुनि जी वजह सां इहो हूंदो आहे त तव्हां पंहिंजे चहिरे जो ख़्यालु रखो. जीअं तव्हांखे इहा ख़बर पए त तव्हांजी ख़ूबसूरती जेका आहे न उहा थोरो तव्हां खां नाराज़ थी वई, हुनखे राज़ी करणो आहे. सो पंहिंजे चहिरे जी ख़ूबसूरती खे राज़ी कयो, डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु कयो, तव्हांजी ख़ूबसूरती तव्हांखे वापसि मिली वेंदी, समझो था. ऐं तव्हांजी ख़ूबसूरती बि अहिड़ी जो बाबा वाह वाह थी वेंदी सफ़ा. सो लॻायो डी स्किन ब्यूटी क्रीम, नंबर डायल कयो 0315-799-0595. अच्छा अॼु मूं खां सवाल पुछो न, तव्हां मूंखे ॿुधायो पिया छा तव्हां पंहिंजे नंढपण जा या तव्हां पंहिंजा पुराणा फोटोज़ ॾिसी करे छा तव्हांखे पाण ते खिल ईंदी आहे, ईंदी हूंदी ज़रूरु. ॿुधायो ही आहे या न.